श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। आज रविवार, भारतीय सौर ज्येष्ठ 3 शके 1948, अर्थातच दिनांक 24 मे 2026। सकाळची 5:58 झाली आहेत। आमच्या प्रातकालीन सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत।

विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

श्रोतेहो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? उद्या म्हणजेच सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता

आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या म्हणजेच 25 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम सादर करीत आहोत गीतगंगा. तत्पूर्वी हा संदेश.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: गीतगंगा कार्यक्रमाच्या प्रारंभी सुरेश वाडकर यांनी गायलेली संत नारायण स्वामी यांची ही भक्तिगीत रचना ऐकवित आहोत. संगीत नियोजक आहेत बाळ बर्वे.

गीतगंगा या मराठी गीतांच्या कार्यक्रमात यानंतर वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत एकनाथांची ही गवळण. संगीत नियोजक आहेत कमलेश जाधव.

आता ऐकवित आहोत सुशीला या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि सहकार्यांनी गायलेली ही गीतरचना. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत राम कदम.

गीतगंगा या कार्यक्रमात यानंतर मंगेश पाडगावकर यांची गीतरचना ऐकवित आहोत. शांकनील यांच्या संगीत निर्देशनात हे गीत गायलंय अनुपमा देशपांडे यांनी.

अनुपमा देशपांडे यांनी गायलेली ही होती मंगेश पाडगावकरांची गीतरचना आणि संगीत नियोजक होते शांक नील. आणि या गीतरचनेबरोबरच गीतगंगा हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता संपित आहोत. FM 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 9 वाजतायत. काही क्षणातच मुंबई केंद्राहून प्रसारित होणारा कार्यक्रम चित्रलोक आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: सुन रहे थे चित्रलोक कार्यक्रम, और इस कार्यक्रम में आज हमने राजेश रोशन और मजरूह सुल्तानपुरी की कहानी आपको सुनवाई।
1: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। सकाळचे 9:30 झाली आहेत।
2: सादर करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मानकापूर चौक, कोराडी रोड, नागपूर।

0: श्रोते हो नमस्कार, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे एन्डोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर जयंत केळवदे. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि उपचार आज आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला शब्द तो येतो म्हणजे थायरॉइड. तर थायरॉइड म्हणजे नेमकं काय असतं आणि त्या ग्रंथीचं काम काय असतं हे आमच्या श्रोत्यांना सांगा.
1: थायरॉइड ही एक महत्वाची एन्डोक्राईन ग्लँड आहे, म्हणजे हॉर्मोन सिक्रेटिंग ग्लँड आहे. आपल्या गळ्यामध्ये थायरॉइड ग्लँड सगळ्यांमध्येच असते. या थायरॉइडचं काम असतं थायरॉइड हॉर्मोन बनवणं, म्हणजे जे आपण T3 T4 हॉर्मोन असतात ते थायरॉइड ग्रंथीद्वारे सिक्रेट केले जातात. आणि हे थायरॉइडचे हॉर्मोन मेटाबॉलिझमसाठी, बॉडी मेटाबॉलिझमसाठी खूपच अत्यावश्यक असतात. त्याच्यामुळे जर थायरॉइडचे हॉर्मोन जर शरीरात नसतील तर मेटाबॉलिझम एकदम स्लो होऊन जातो, पेशंटचं खूप वेट वगैरे वाढून जातं आणि खूप सारे मग त्याला सिमटम येऊ शकतात. तर शॉर्टमध्ये सांगायचं तर थायरॉइडचं काम आहे थायरॉइड हॉर्मोन सिक्रेट करणं आणि ते थायरॉइड हॉर्मोन बॉडीच्या ओव्हरऑल मेटाबॉलिझमसाठी, बॉडीच्या फंक्शनिंगसाठी खूप आवश्यक असतात. आता या थायरॉइड ग्लँडला कंट्रोल करणारी अजून एक दुसरी ग्लँड असते जिला आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो, ती ब्रेनमध्ये असते. तर ही पिट्युटरी ग्लँड TSH नावाचं हॉर्मोन बनवतं. TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हे TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन थायरॉइडवर जातं आणि थायरॉइड मग T4 आणि T3 हॉर्मोन बनवतात. तर ह्या दोन्ही ग्लँड खूप महत्वाच्या ग्लँड आहेत आणि पूर्ण ओव्हरऑल बॉडीचं मेटाबॉलिझम कंट्रोल करण्याचं काम ह्या दोन ग्लँड करतात आणि याच्यात काहीही डिफेक्ट झालं की मग आपल्याला त्याचे सिमटम्स जाणवतात.
0: हे हॉर्मोन्स का सिक्रेट केल्या जातात आणि कशासाठी याचं महत्व असतं?
1: मी जसं म्हटलंय की मेनली बॉडीचं जे मेटाबॉलिझम आहे, मेटाबॉलिक फंक्शन असतं, बॉडीला ऍक्टिव्हिटी, बॉडीमध्ये एनर्जी मेंटेन करणं, हे सगळं काम थायरॉइडचं असतं. आणि तुम्ही बघाल थायरॉइडचे पेशंट खूप स्लो होऊन जातात, ज्यांच्यामध्ये थायरॉइड हॉर्मोन बनत नाही एकदम स्लो होऊन जातात, दिवसभर त्यांना थकवा जाणवत राहतो, कशात कामात मन लागत नाही, वजन वाढतं, सुजन येतं. कारण बॉडीमध्ये थायरॉइडच बनत नाही, ते हॉर्मोन बनत नाही जे बॉडीला ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम करतात. तर तुमचा एनर्जी सोर्सच निघून जातो आणि त्याच्यामुळे बॉडी स्लो होऊन जाते. तर हे खूप महत्वाचं हॉर्मोन आहे जे बॉडीला मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी आवश्यक असतं.
0: डॉक्टर, आता आपण म्हणालात की मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी हे खूप आवश्यक असतं. बऱ्याच गोष्टी मेटाबॉलिझमवर डिपेंड असतात आणि जर थायरॉइडचं काम बंद पडलं तर मग त्यामुळे काय काय कॉम्प्लिकेशन्स येतात किंवा कुठले आजार उद्भवतात?
1: तर थायरॉइडचे आजार रफली आपण जर डिवाइड करायला गेलो तर दोन प्रकार आहेत. एक तर थायरॉइडचं फंक्शन जर प्रॉपर होत नसेल, तर फंक्शन म्हणजे थायरॉइड हॉर्मोन बनत नसेल किंवा एक्सेसमध्ये बनत असेल त्यामुळे उद्भवणारे आजार, त्याला आपण हायपोथायरॉइडिझम आणि जर थायरॉइड जास्त काम करत असेल त्याला हायपरथायरॉइडिझम म्हणतो. आणि दुसऱ्या प्रकारचे आजार म्हणजे थायरॉइडमध्ये काही गाठी तयार झाल्या असतील, साध्या गाठी असतील किंवा कॅन्सरच्या गाठी असतील किंवा गॉयटर जे आपण म्हणतो तो एक प्रकार. पहिला आजार म्हणजे थायरॉइडच्या फंक्शनवर डिपेंड असणारे आजार, म्हणजे थायरॉइड जर काम करत नसेल, मी जसं म्हटलं थायरॉइडचं काम कमी झालं असेल किंवा पूर्णपणे बंद झालं असेल त्याला आपण हायपोथायरॉइड असं म्हणतो. हायपो म्हणजे कमी झालेलं आहे. तर या प्रकारामध्ये काय होतं की T4 T3 हॉर्मोन बनत नाही आणि त्याच्यामुळे जे TSH हॉर्मोन, जे म्हटलं मी थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, बॉडी इकडे T4 T3 बनवत नाही म्हणून बॉडी सिग्नल पाठवते पिट्युटरीला की TSH वाढवा सो दॅट थायरॉइड हॉर्मोन बनवेल. तर TSH वाढून जातो. तर याचं डायग्नोसिस कसं केलं जातं? जर T4 T3 कमी असेल आणि TSH वाढलं असेल तर त्याला म्हणतो आपण हायपोथायरॉइडिझम, कारण T4 बनतच नाही आणि त्याच्यामुळे TSH वाढलेलं आहे. आता याच्यात मी जसं म्हटलं की थायरॉइड हे खूप महत्वाचं हॉर्मोन आहे.

0: या मेटाबॉलिझमसाठी. तर थायरॉइड बनतच नाही या शरीरामध्ये, तर बॉडी खूप स्लो होऊन जाते. याचे मुख्य जे सिम्पटम्स म्हटले जातात त्याच्यात असं राहील की पेशंटला खूप वीकनेस जाणवतो, थकवा जाणवतो, दिवसभर असं ड्राउझीनेस वाटत राहतं, म्हणजे झोप लागल्यासारखी वाटत असते, काही काम करण्याची इच्छा होत नाही. स्किन मध्ये पण त्याचे इफेक्ट बघितले आहे, स्किन खूप ड्राय होऊन जाते किंवा हेअर फॉल खूप जास्त होऊन जातो. बाकीच्या हॉर्मोन्सवर त्याचा इफेक्ट होतो, जसं मासिक पाळीचे आजार वगैरे बायांना होऊ शकतात, पिरियड इरेग्युलर होऊ शकतात. लहान मुलांमध्ये जर समजा याचे कमी बघायला गेलो तर त्याच्यामध्ये मग बाळाची वाढ खुंटते, हाईटच वाढत नाही, मुलं एकदम शॉर्ट राहतात, किंवा त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट बाळाच्या ब्रेनवर पण होतो, तर ब्रेन फंक्शन स्लो होऊन जातं. आणि जर ते वेळेवर डायग्नोज झालं नाही, म्हणजे बरेचदा काय होतं कंजनायटल हायपोथायरॉइडिझम पण असतं, म्हणजे जन्मताच बाळाला पण थायरॉइड असतो, असे केसेस जर तुम्हाला माहीत झाले नाही तर बाळामध्ये समोर जाऊन मग बुद्धीचा विकासच होत नाही आणि ते मग मतिमंद बाळ असे डेव्हलप होतात. त्याच्यामुळे थायरॉइडचं मी जसं म्हटलं हे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट हॉर्मोन, सगळ्या वयागटात व्यक्तींना हे अफेक्ट करतं, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम स्मॉल चाइल्ड, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, ओल्ड एज ग्रुप, सो ए टू झेड, म्हणजे सगळ्याच्या सगळे एज ग्रुप याच्यामुळे अफेक्ट होऊ शकतात. मी जसं म्हटलंय की कंजनायटल हायपोथायरॉइडिझम हा प्रकार खूप महत्वाचा आहे. आता त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलंय की प्रत्येक बाळाचं थायरॉइड जन्मताच चेक करायला कंपल्सरी केलंय, म्हणजे ऍट द डे ऑफ थ्री ऑफ बर्थ तुम्ही प्रत्येक बाळाचं थायरॉइड चेक करणं आवश्यक आहे. का बरं चेक करणं आवश्यक आहे? कारण हे बरेचदा असं समजून येत नाही थायरॉइडचं आजार, जेव्हा आपण चेक करू तेव्हाच माहीत होतं. आणि हे कम्प्लिटली ट्रीटेबल आजार आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे की याचं जर औषध दिलं तर हे पूर्णपणे ठीक होतात, आणि जर याचं वेळेवर डायग्नोसिस निदान करण्यात आलं तर ते पूर्णपणे बरे होतात, अदरवाईज मग आजार वाढत जातो. कारण जर ते वेळेवर उपचार करण्यात आलं नाही तर बाळाची वाढ खुंटेल, बाळाचा बौद्धिक विकास पण खुंटेल. मी तसंच म्हटलंय की जर थोडे मोठे मुलं असतील, समजा 13-14-15 वर्षाचे मुलं वयोगटातील मुलं असतील, त्याच्यामध्ये परत वाढीचा एक प्रॉब्लेम येतो त्यांच्यामध्ये, प्लस प्युबर्टल प्रॉब्लेम जे असतात, म्हणजे प्युबर्टीला जे आजार होतात, म्हणजे वयात लवकर न येणं किंवा लवकर येणं, हे सगळे आजार पण उद्भवू शकतात. आणि मोठ्या लोकांमध्ये मी जसं म्हटलंय ते सगळे मेटाबॉलिझम रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आता याचा दुसरा प्रकार म्हणजे हायपरथायरॉइडिझम, म्हणजे हा झाला हायपोथायरॉइडिझम. याच्या अपोजिट साईडला जो असतो तो हायपर, म्हणजे थायरॉइड तुमची खूप जास्त काम करत आहे, एक्सेस हॉर्मोन बनत आहे. याचं निदान कसं राहणार? परत तुम्हाला थायरॉइड फंक्शन टेस्टच करावी लागेल. याच्यामध्ये तुमचं T4 T3 खूप वाढून जाईल आणि त्याच्यामुळे TSH कमी होईल. तर हे अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होतात हॉर्मोन. तर हायपोमध्ये T4 T3 कमी झालेलं आहे, TSH वाढलेलं आहे, आणि हायपरमध्ये T4 T3 वाढलेलं आहे आणि TSH कमी झालेलं आहे. आता ही हायपर झालेली आहे आपली ग्लँड, त्याच्यामुळे ही हॉर्मोन जास्त बनवते आणि मेटाबॉलिझम पण वाढून देते, त्याच्यामुळे पेशंट खूपच हायपर होतात. त्याचे क्लासिकल 3 सिम्पटम्स डिस्क्राईब केलेले आहेत, एक पाल्पिटेशन, दुसरा ट्रिमर्स म्हणजे हातामध्ये असे कंपने येतात, आणि तिसरा आहे वेट लॉस. तर हे 3 क्लासिकल सिम्पटम असतील कुणालाही, छातीत खूप धडधड होणे, हातामध्ये कंपन येणे, किंवा मग वजन खूप कमी होऊन जाणे, ह्या 3 पैकी कुठलेही सिम्पटम्स असतील तर ते थायरॉइड असण्याचे चान्सेस आहेत. आणि वयोगट असं काही फिक्स नाही, कुठल्याही वयोगटात हे आजार होऊ शकतात, पण जनरली रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये हे खूप कॉमनली बघितल्या गेलेले आहेत, म्हणजे 15-30 वर्षाच्या वयांमध्ये हे खूप कॉमनली बघितले जाते, आणि मग ओल्ड एजमध्ये पण खूप कॉमनली हायपोथायरॉइडिझम बघितला जातो.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
2: डॉक्टर, दोन्ही प्रकार आपण सांगितले, त्याचं लक्षणं पण आपण सांगितली, पण यामागे नेमकी कारणं काय असतात, कुठल्या कारणांमुळे हे दोन्ही प्रकार घडून येत असतात?
0: तर आपण एक एक घेऊ, म्हणजे पहिले हायपोथायरॉइडिझम आणि नंतर हायपरवर मी जातो. सो हायपोथायरॉइडिझमचे मुख्य कारण जे बघितले गेले आहे त्याच्यामध्ये ऑटो इम्युन, म्हणजे बॉडीमध्ये काही अँटीबॉडीज बनतात जे थायरॉइडचं काम कमी करून घेतात. त्याच्यात TPO अँटीबॉडी, आपण बरेचदा डॉक्टर प्रिस्क्राईब करताना बघितलं असेल TPO अँटीबॉडी, TG अँटीबॉडीज, ह्या शरीरामध्ये अँटीबॉडीज बनतात जे थायरॉइडचं काम कमी करून देतात, आणि थायरॉइडचं कमी झालं की मग ते सिम्पटम्स येतात. त्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आयोडीन डेफिशियन्सी. आता तुम्ही अगोदर 10-15 वर्षा अगोदर बघितलं असेल की खूप घेंगा म्हणून आपल्याला आजार दिसायचा, गावागावामध्ये अशा खूप मोठे मोठे गलगंड असलेले बाया दिसायच्या, आणि ते आयोडीन डेफिशियन्सीमुळे व्हायचा. पण आता तो आजार आपल्याला तेवढा दिसत नाही, किंवा तशा खूप मोठ्या थायरॉइड असलेल्या बाया दिसत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे गव्हर्नमेंटने आपला आयोडिनेशन प्रोग्राम चालू केलेला आहे. तर प्रत्येक मिठामध्ये आता आपण आयोडीन टाकतो, ऍड करतो, आणि त्याच्यामुळे जे आयोडीन डेफिशियन्सी आहे ती आता कमी झाली.

लिए. अदरवाइज आयोडीन डेफिशियन्सी वॉज वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज फॉर हायपोथायरॉइडिझम इनिशियल डेज. पण जेव्हापासून गव्हर्नमेंटनी ते आयोडिनेशन प्रोग्राम चालू केला आहे त्याच्यामुळे आयोडीन डेफिशियन्सी कमी झाली आहे. तरी सुद्धा कधी दुर्गम भागामध्ये म्हणा किंवा पहाडी एरियामध्ये म्हणा जिथे आयोडीनची डेफिशियन्सी असते त्याच्यामुळे पण हायपोथायरॉइडिझम होऊ शकतात. किंवा काही लोक आताही नॉन आयोडाइज सॉल्ट खातात. आता तर इतक्यात बिकॉज ऑफ सोशल मीडिया म्हणा की काय याचं प्रमाण खूप आम्ही बघतोय की वाढत आहे. पण मी तुमच्या माध्यमातून एक प्रत्येक व्यक्तीला हा संदेश देऊ इच्छितो की ऑलवेज यूज आयोडाइज सॉल्ट, कारण ते मुलांच्या वाढीसाठी, ब्रेनच्या ग्रोथसाठी, थायरॉइडसाठी खूप आवश्यक असतं. सो आयोडाइज सॉल्टच तुम्ही यूज करायला पाहिजे. दुसरे काही कारण म्हणजे जर समजा तुमचं थायरॉइडच कोणी काढून टाकलेलं आहे ऑपरेशन करून कशामुळे सुद्धा, एखाद्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर असेल आणि त्याला रेडिएशन मिळालं त्याच्यामुळे पण थायरॉइडचं काम कमी होऊन जाते, कारण ती जवळच असते ना, म्हणजे एरिया जवळपास सिमिलर असतो. आणि हे असे मुख्य कारणं घेतलेले आहेत, एक ऑटो इम्युनिटी, आयोडीन डेफिशियन्सी, थायरॉइड सर्जरी किंवा रेडिएशन किंवा

0: एखाद्या व्यक्तीला ब्रेस्ट कॅन्सर असेल आणि त्याला रेडिएशन मिळालं त्याच्यामुळे पण थायरॉइडचं काम कमी होऊन जाते कारण ती जवळच असते ना, म्हणजे एरिया जवळपास सिमिलर असतो. आणि हे असे मुख्य कारण घेतलेले आहेत, एक ऑटो इम्युनिटी, आयोडीन डेफिशियन्सी, थायरॉइड सर्जरीज किंवा रेडिएशन, किंवा मग कंजनायटल मध्ये मी जसं म्हटलं लहान मुलांमध्ये जन्मताच थायरॉइड बनत नाही आणि त्याच्यामुळे पण हायपोथायरॉइडिझम येऊ शकतात. राहिला प्रश्न हायपरथायरॉइडिझमचा, म्हणजे थायरॉइड जास्त काम करते त्याच्यामध्ये मुख्यतः तीन कारणं बघितली गेलेली आहेत. एक ऑटोइम्युन, ज्याला आपण ग्रेव्स डिसीज म्हणतो, अगेन याच्यात पण अँटीबॉडीज बनतात पण ह्या अँटीबॉडीज स्टिम्युलेट करतात थायरॉइडला, तर याच्यामध्ये टीएसएच रिसेप्टर अँटीबॉडी असतात जे थायरॉइडचं काम वाढवतात. आणि दुसरं कारण म्हणजे थायरॉइडमध्ये एखादी गाठ बनते ज्याला आपण टॉक्सिक नोडूल म्हणतो, म्हणजे ते नोडूल जास्त हॉर्मोन बनवते, किंवा असे खूप सारे मल्टिपल नोडूल्स असते त्याला मल्टी नोडल टॉक्सिक गॉयटर म्हणतात. ते तीन मुख्य कारण असतात, एक ग्रेव्स डिसीज, दुसरा टॉक्सिक नोडूल आणि तिसरा आहे मल्टी नोडुलर टॉक्सिक गॉयटर. आणि कधी कधी टेम्पररी पण थायरॉइडचं काम वाढतं ज्याला आपण थायरॉइडायटिस नावाची कंडिशन म्हणतो, म्हणजे जस्ट थायरॉइडमधनं हॉर्मोन लीक होतं आणि त्याच्यामुळे टेम्पररी ते हायपरथायरॉइडिझम सारखं पिक्चर येतं, पण ती ट्रीटेबल कंडिशन असते, त्याला असं काही घाबरण्यासारखं नसतं.
1: तर ही मुख्य लक्षणं आणि ही कारणं झालीत. या व्यतिरिक्त आणखी येतं की निदान कसं करायचं. आपण मग अशी उल्लेख केला की T3, T4 आणि TSH आपण टेस्ट करत असतो, तर या टेस्ट नेमक्या कशा करण्यात येतात, म्हणजे ब्लड टेस्ट होतात त्या व्यतिरिक्त आणखी काही असतं?
0: हो, सगळ्यात म्हणजे थायरॉइडचं डायग्नोसिस सगळ्यात इझी आहे, तुम्हाला फक्त एक ब्लड टेस्ट करावी लागते आणि ती ब्लड टेस्ट तुमचं सगळं निदान करून देते. याच्यासाठी T3, T4 आणि TSH ही ब्लड टेस्ट करावी लागते आणि ती ऑलमोस्ट सगळ्या पॅथॉलॉजी लॅबमध्ये अवेलेबल आहे. पहिल्यांदा जेव्हाही तुम्ही डायग्नोस करता हे तिन्ही पॅरामीटर्स चेक करणं आवश्यक आहे. बरेचदा लोक फक्त TSH चेक करतात, पण जेव्हाही तुम्ही पहिल्यांदा टेस्ट करता त्यावेळेस पूर्ण तिन्ही पॅरामीटर्स चेक करा, T3, T4, TSH. मग डायग्नोसिस निदान झालं की मग त्याच्यानंतर तुम्ही फक्त TSH करून फॉलोअप करू शकता. हे याच्यासाठी आवश्यक आहे कारण जर तुम्ही तिन्ही पॅरामीटर्स चेक केले नाही तर बरेचदा काही डायग्नोसिस मिस होऊ शकतात आणि म्हणून ते तिन्ही पॅरामीटर्स चेक करणं आवश्यक आहे. हायपोथायरॉइडिझममध्ये ह्या दोन्ही टेस्ट हायपो आणि हायपरसाठी आवश्यक आहे, T3, T4, TSH. हायपोथायरॉइडिझम मध्ये कधी कधी आपण अँटीबॉडीज चेक करतो, मी ज्या अँटीबॉडीज सांगितल्या तुम्हाला TPO अँटीबॉडी किंवा TG अँटीबॉडी, त्या कधी कधी आपल्याला चेक कराव्या लागू शकतात बिकॉज टू फाइंड आउट द कॉज ऑफ हायपोथायरॉइडिझम, म्हणजे का बरं का, ज्यांना कधी कधी आता समजा TSH फक्त थोडंसं वाढलेलं आहे, मार्जिनली वाढलंय, 4 पर्यंत नॉर्मल असेल 5 झालेला आहे, अशा कंडिशनमध्ये ते टेम्पररी वाढले आहे की परमनंट वाढलेलं आहे ते पाहण्यासाठी आपण अँटीबॉडी टेस्ट करतो, ज्याला हे आपण TPO अँटीबॉडीज वगैरे म्हणतो. त्या व्यतिरिक्त हायपोथायरॉइडिझम मध्ये असं खूप काही स्पेसिफिक दुसऱ्या टेस्ट करायची गरज नाही आहे, पण थायरॉइड सोबत बाकीचे काही आजार नाही आहेत हे ऑलवेज चेक करायला पाहिजे, जसं शुगर तर नाही आहे, कोलेस्ट्रॉल वगैरे नाही आहे, हे सगळं चेक करावं लागतं. आणि जर समजा काही थायरॉइडमुळे गाठ वगैरे दिसत असेल तर सोनोग्राफी करून ती गाठ साधी गाठ आहे किंवा कॅन्सरची गाठ आहे वगैरे ते आपल्याला मग शोधावं लागतं. या व्यतिरिक्त दुसरं जे आहे कंडिशन हायपरथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम मध्ये तुम्हाला T3, T4, TSH परत कंपल्सरी आहे, त्याच्यावरूनच डायग्नोस होईल आणि नंतर मग आपण कारण शोधायसाठी, म्हणजे का बरं हायपरथायरॉइडिझम आलं बा ते पाहायसाठी म्हणून मग काही टेस्ट करतो, ज्याला एक तर अँटीबॉडीज टेस्ट असतात, TSH रिसेप्टर अँटीबॉडी किंवा थायरॉइड टेक्निशियन स्कॅन नावाचं एक स्कॅन असतं, ज्याच्यावरून त्या तीन कंडिशन मी ज्या म्हटल्या आहेत, ग्रेव्स डिसीज किंवा थायरॉइड नोडूल किंवा मल्टी नोडल थायरॉइड गॉयटर, हे आपण डिफरेन्शिएट करू शकतो. तर अँटीबॉडीज आणि थायरॉइड टेक्निशियन स्कॅन हे करू शकतो आणि ऑब्विसली जेव्हा काही गाठ वगैरे असेल किंवा सुजन दिसत असेल तर तुम्हाला सोनोग्राफी वगैरे करून बघावी लागते.
1: डॉक्टर, यावर मग उपचार पद्धती काय असते नेमकी?
0: हो, सो उपचार एकदा सगळ्यात महत्वाचं आहे की निदान होणं आवश्यक आहे. एकदा तुम्ही डायग्नोस केलं की आपल्याला हायपो आहे किंवा हायपर आहे, टेम्पररी आहे की परमनंट आहे, हे तुम्हाला माहित झालं की मग ट्रीटमेंट तर अगदी सोपं आहे. हायपोथायरॉइडिझम मी जसं म्हटलं की थायरॉइड काम करत नाहीये, थायरॉइड हॉर्मोन बनवत नाहीये, तर आतून शरीरातून हॉर्मोन बनत नाहीये, तर तेच हॉर्मोन आपण बाहेरून गोळी देऊन रिप्लेस करतोय. तर थायरॉइडची जी आपण गोळी देतोय ती काही केमिकल नाहीये, ते नॅचरल हॉर्मोन आहे, आतमधलं हॉर्मोन बनत नाहीये म्हणून तेच उचलून आपण गोळीच्या रुपात देतोय. तर या गोळीचे काहीही साईड इफेक्ट, बऱ्याच लोकांना कन्सर्न असतं अरे थायरॉइडची गोळी खातोय, जन्मभर खावी लागते, त्याचे साईड इफेक्ट तर होणार नाही, तर या गोळीचे काहीही साईड इफेक्ट नाही, अगदी सेफ गोळी असते. म्हणजे सगळ्यात कुठली सेफ गोळी असेल तर ती थायरॉइडची गोळी असते, कारण हे नॅचरल हॉर्मोन आहे, आतलंच हॉर्मोन आपण गोळीच्या रुपात बाहेरून देतोय. आणि मी जसं म्हटलं की थायरॉइडचं काम पूर्णपणे बंद झालेलं आहे, ते नेहमीसाठी बंद झालेलं आहे, त्याच्यामुळे गोळी तुम्हाला रेग्युलर घ्यावी लागते. जितकं गोळी रेग्युलर घ्याल तितकं तुम्हाला थायरॉइडचा डोस कमी लागेल आणि तुम्ही व्यवस्थित राहणार. दुसरं, थायरॉइडच्या गोळीचे पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन्स आहेत, हे महत्वाचे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर थायरॉइडची गोळी सकाळी उपाशीपोटी घ्यायची आणि गोळी घेतल्यावर अर्धा तास तरी काही खायचं नाही. हे का बरं करावं लागतं? कारण थायरॉइडची गोळी जर पोटात गेली आणि तुमच्या पोटात जर अन्न

0: असेल तर ती गोळी रक्तात येतच नाही, ऍब्झॉर्ब होत नाही पोटामधनं, आणि त्याच्यामुळे ते हाफ अवरची गॅप देणं आवश्यक आहे. तर बरेच लोक गोळी घेतले की चहा घेतात, कॉफी घेतात, ते पूर्ण त्या थायरॉइडचं ऍब्झॉर्प्शन हॅम्पर करतात. दुसरं कंडिशन म्हणजे जी हायपर थायरॉइडिझम आहे त्याच्यामध्ये दुसरी गोळी असते, म्हणजे याच्या अपोजिट आहे ना ती, ते हॉर्मोन जास्त बनतात, आपल्याला हॉर्मोन कमी करणारी गोळी द्यावी लागते. त्याच्यामध्ये एक मिथिमॅझॉल किंवा कार्बिमॅझॉल किंवा प्रोपिल थायरिसेल अशा मेडिसिन्स असतात, हे मेडिसिन्स आपल्याला घ्यावे लागतात. आणि यांना काही असं पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन नाही आहेत या गोळ्यांसाठी, हे तुम्ही जेवणानंतर घेतल्या तरी चालतात. जी मी थायरॉइडची गोळी सांगितली तुम्हाला, म्हणजे थायरॉइड हॉर्मोन्सची गोळी जी असते ती सेफ असते, त्याचे काही साईड इफेक्ट नसतात. पण हायपर थायरॉइडिझमच्या ज्या गोळ्या आहेत त्या ऑलवेज डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशनमध्ये घ्या, कारण त्या गोळ्यांचे कधी कधी साईड इफेक्ट होऊ शकतात. जनरली होत नाही, पण त्या गोळ्या ऑलवेज डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला पाहिजे. आता हायपर थायरॉइडिझम जो आहे प्रकार, याच्यामध्ये तुमच्या मेडिसिन पूर्णपणे बंद होऊ शकतात. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतलं, हायपोथायरॉइडिझम लाईफ लॉंग आहे, तुम्हाला नेहमी घ्यावे लागतील मेडिसिन. काही काही टेम्पररी कंडिशनमध्ये कधी कधी थायरॉइड टेम्पररी वाढतं आणि ते नॉर्मल होऊन जातं, ते 10-20% केसेसमध्ये ज्याच्यामध्ये मेडिसिन बंद होतात. पण हायपरथायरॉइडिझम जो दुसरा प्रकार आहे ज्याच्यात थायरॉइड जास्त काम करत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता जर तुम्ही गोळ्या रेग्युलर घेतल्या, डॉक्टरांच्या रेग्युलर फॉलोअप मध्ये राहिले, तर त्याचं पूर्णपणे निदान असतो. 1.5-2 वर्ष औषधं घेऊन तुम्ही औषधं बंद करू शकता. त्याच्यामध्ये हायपरथायरॉइडिझम मध्ये अजून दोन प्रकारचे ट्रीटमेंट आहेत, एक रेडिओआयोडीन थेरपी म्हटलं जातं आणि दुसरं आहे सर्जरी पण करता येतं. तर इनिशियली आपण गोळ्या औषधं देतो, औषधं जवळपास 1.5-2 वर्ष त्याचं ट्रीटमेंट चालतं. 1.5-2 वर्ष घेऊन जर तुमचं थायरॉइड पूर्ण बरा होत असेल हायपरथायरॉइडिझम मध्ये, तर मग गोळ्यांनीच ठीक होऊन जातं. पण जर समजा 2 वर्ष देऊन सुद्धा हायपर असेल, तर मग हे परमनंट उपचार म्हणजे रेडिओआयोडीन किंवा मग सर्जरी हे करावे लागतात.
1: डॉक्टर, याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि उपचार, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूरचे सुप्रसिद्ध एन्डोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर जयंत केळवदे.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर, पुनश्च एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. डॉक्टर, आता आपण 2 आजारांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. आपण आणखी एक उल्लेख केला होता आणि तो उल्लेख म्हणजे गॉयटर आणि कॅन्सर, याचा उल्लेख आपण केला होता. ते नेमकं काय असतं आणि ते थायरॉइडशी कसं काय संबंधित आहे?
0: तर थायरॉइडमध्ये काही गाठ झाली किंवा थायरॉइडचा साईज वाढला तर त्याला आपण गॉयटर म्हणतो. ठीक आहे. आता या गाठी मुख्यतः 2 प्रकारचे असतात किंवा 3 प्रकार म्हणा. म्हणजे एक तर डिफ्यूज एनलार्जमेंट असेल, म्हणजे थायरॉइड ग्लँड पूर्णपणे मोठी झाली आहे. तर डिफ्यूज एनलार्जमेंट जनरली साध्या असतात, त्या थायरॉइड जास्त काम करायला लागली तर त्याच्यामुळे ते साईज वाढतं, किंवा थायरॉइडायटिस वगैरेमध्ये साईज वाढू शकतो, किंवा ग्रेव्स वगैरेमध्ये. पण जर गाठ असिमेट्रिकल असेल, म्हणजे एका साईडलाच आहे दुसऱ्या साईडला नाही आहे, तर मग त्या गाठींचं निदान करणं गरजेचं आहे की ती गाठ साधी आहे की कॅन्सरची आहे, आणि त्याचं वेळेवर निदान होणं खूप आवश्यक आहे. आता तुम्हालाही माहिती आहे कॅन्सरचं जर वेळेवर निदान झालं तर ट्रीटमेंट पूर्णपणे शक्य असतं. दुसरं, थायरॉइडचे जे कॅन्सर आहेत त्यांचा ऍडव्हान्टेज हे आहे की ते कम्प्लिटली क्युरेबल आहेत. म्हणजे मोर दॅन 90% केसेसमध्ये आपण थायरॉइड आजार पूर्णपणे बरा करू शकतो जर ते वेळेवर निदान झालं तर. कारण हे खूप स्लो ग्रोईंग ट्युमरच असतात, त्याच्यामुळे थायरॉइडमध्ये तुम्हाला केव्हाही गाठ दिसत असेल तर त्याचं लवकर जाऊन डॉक्टरांकडे निदान करायचं. त्याच्यासाठी काय करायचं, एक तर सोनोग्राफी करावी लागते आणि दुसरी FNAC म्हणजे ती सुईची टेस्ट असते, ती टेस्ट करावी लागते. या 2 टेस्टमध्ये आपल्याला एक अंदाज येऊन जातो की गाठ साधी आहे की कॅन्सरची आहे. त्याच्यात कॅटेगरायझेशन दिले असतात, जसं बेथेस्डा कॅटेगरायझेशन असतं FNAC मध्ये आणि टायरॉइड क्लासिफिकेशन असतं सोनोग्राफीमध्ये. या कॅटेगरायझेशन म्हणजे 1-6 असं कॅटेगरायझेशन दिलं आहे. 1-2 असेल तर ते बिनाईन असतात, म्हणजे साध्या असतात. 5-6 असतील तर त्या कॅन्सरच्या गाठी असतात, आणि 3-4 असतील तर त्या बॉर्डर लाईन असतात. तर ते प्रॉपर तुमचं सोनोग्राफी आणि FNAC याच्यावर आपण निदान करतो. थायरॉइडमध्ये गाठ असली म्हणजे एकदमच घाबरून जायचं नाही. प्रत्येक गाठ आहे तर ती कॅन्सरचीच आहे असं नसतं. 60% टाइममध्ये तर त्या साध्याच गाठी असतात, 40%मध्ये तुम्हाला त्या कॅन्सरच्या येऊ शकतात. त्याच्यामुळे प्रॉपर निदान करणं आवश्यक आहे. बरेचदा काही काही लोक जस्ट गाठ आहे म्हणून थायरॉइड पूर्णपणे काढून टाकतात, पण तशी अजिबात गरज नाही. जर साधी गाठ असेल तर त्याला अजिबात अजिबात ऑपरेशनची गरज नसते. प्रोव्हाइड

0: ती गलाट खूप मोठी झाली आहे तरच आपण ऑपरेशन करतो. तर मग थायरॉइडच्या सर्जरीचे इंडिकेशन्स काय आहेत? तर सगळ्यात महत्वाचं पहिलं इंडिकेशन म्हणजे जर ती थायरॉइडची गाठ कॅन्सरची असेल तर आपण त्याचं ऑपरेशन करून काढून घेतो. किंवा थायरॉइडची गाठ साधी आहे पण खूप मोठा साईज वाढलेला आहे ज्याच्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा अन्ननलिकेवर प्रेशर येत आहे, तर अशा कंडिशनमध्ये पण आपण थायरॉइड ग्लँड मग ऑपरेशन करून काढून घेतो. तिसरं इंडिकेशन म्हणजे हायपर थायरॉइडिझम, जर तो गोळ्यांनी ठीक होत असेल तर मग आपण त्याला सर्जरी करून त्याला काढून घेतो. आणि चौथा कॉस्मेटिक रिझन, बरेचदा यंग अनमॅरिड गर्ल्स असतील त्यांना खूप गॉयटर वाटत असेल, मोठा साईज आहे आणि कॉस्मेटिकली दिसत नसेल, तर अशा कंडिशनमध्ये पण कधी कधी आपण थायरॉइडची सर्जरी ऍडवाइस करतो. आता दुसरा एक उपचार पण आलेला आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा थर्मल ॲब्लेशन्स असं पण म्हटलं जातं. विदाऊट सर्जरी पण छोट्या गाठी असतील, साध्या गाठी असतील, कॅन्सरच्या नसतील, तर त्यांच्यावर पण ते आपण उपचार करू शकतो. ते आता नवीन एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, तर पर्टिक्युलरली यंग मुलींमध्ये कॉस्मेटिक ज्यांना कन्सर्न आहे त्यांना आम्ही ते सजेस्ट करतो.
1: म्हणजे आधुनिक उपचार पद्धती पण त्यात आलेली आहे. डॉक्टर, गॉयटर आणि कॅन्सर यात डिफरन्स आहे का काही?
0: गॉयटर म्हणजे थायरॉइड ग्लँडचा साईज वाढला तर त्याला आपण गॉयटर म्हणतो, तो साधा राहो की कसाही राहो त्याला आपण गॉयटर म्हणतो. मग त्याच्यात आपण त्या साध्या गाठी आहेत की कॅन्सरच्या गाठी आहेत ते बघतो.
1: हा,
0: तेवढा
1: एक डिफरन्स आहे असं म्हणता येईल.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: थायरॉइडचा जर विचार केला तर आणखी एक गोष्ट आपल्या समोर येते, ती म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये बऱ्याच लोकांना थायरॉइडच्या गोळ्या सुरू होतात आणि आफ्टर प्रेग्नेन्सी त्या बंद होत असतात, तर याचं काय रिलेशन आहे दोन्ही गोष्टी?
0: अगदी महत्वाचा टॉपिक तुम्ही विचारला आहे. तर थायरॉइडचं खूप मोठा रोल असतो, म्हणजे खूप महत्वाचा रोल आहे प्रेग्नन्सीमध्ये. ज्याही व्यक्ती प्रेग्नन्सी प्लॅन करत आहेत त्यांनी थायरॉइड फंक्शन ऑलवेज चेक करायला पाहिजे प्रेग्नन्सीच्या अगोदरच, कारण जर थायरॉइड फंक्शन प्रॉपर नसेल, हायपोथायरॉइडिझम असेल, तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट बाळाच्या ग्रोथवर, बाळाच्या ब्रेनच्या ग्रोथवर पण असू शकतो. सो थायरॉइड फंक्शन अगदी नॉर्मल राहणं गरजेचं आहे. ऑलवेज प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या अगोदर तुम्ही थायरॉइड चेक करा. हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम काही पण असेल ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवा, त्याचा वेळेवर उपचार करा, थायरॉइड फंक्शन नॉर्मल करा आणि त्याच्यानंतरच प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन करायला पाहिजे. बरेचदा काही लोकांना थायरॉइड नॉर्मल असतं पण प्रेग्नन्सीमध्ये येतं, जो तुम्ही विषय काढला की प्रेग्नन्सीमध्ये कधी कधी थायरॉइड येतो, तर कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये पण टेम्पररी थायरॉइड फंक्शन डिरेंज होऊ शकते. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला वेळेवर आणि अगदी अचूक उपचार करावे लागतात. समजा आता प्रेग्नंट पेशंट आहे आणि पहिल्या ट्रायमिस्टर म्हणजे पहिल्याच 3 महिन्यामध्ये आहे आणि टीएसएस खूप वाढले, तर आपल्याला थोडा हायर डोसेस देऊन अर्ली तुम्हाला थायरॉइड फंक्शन नॉर्मल करावं लागतं. आणि मग प्रत्येक दर महिन्याला, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आपण थोडं फ्रिक्वेंटली चेक करतो, दर महिन्याला थायरॉइड मॉनिटर करून थायरॉइडचे डोसेस वगैरे ऍडजस्ट करावे लागतात. बरेचदा काही काही लोकांमध्ये, मी जसं म्हटलं, टेम्पररी थायरॉइड प्रेग्नन्सीमध्ये वाढतो, तर अशा पेशंटचं थायरॉइडची टॅबलेट प्रेग्नन्सी नंतर बंद होऊ शकते, प्रोव्हाइडेड की डोस कमी लागत असेल. समजा आता एखादी प्रेग्नंट लेडी आहे, तिला फक्त थायरॉइडची टॅबलेट 25 पॉवरची किंवा 50 पॉवरची अशी लागत असेल आणि प्रेग्नन्सीच्या अगोदर जर तिला थायरॉइड नसेल तर त्या व्यक्तीचं समोर जाऊन थायरॉइडच्या गोळ्या बंद होऊ शकतात. पण एखादी व्यक्ती असेल जिला खूप जास्त डोस लागतोय, 100-150 असा डोस लागतोय, ज्यांच्या फॅमिलीमध्ये पण हिस्ट्री आहे की आईला बाबांना असं काही थायरॉइड आहे, किंवा त्या व्यक्तीला खूप मोठं गॉयटर वगैरे आहे, अँटीबॉडीज पॉझिटिव्ह आहेत, अशा व्यक्तींना मग गोळ्या नियमित घ्याव्या लागतात. बऱ्याच प्रेग्नंट लेडीजचा क्वेश्चन असतो की माझ्या बाळाला तर इफेक्ट होणार नाही थायरॉइडची गोळी घेताना, तर मी त्यांना परत सांगू शकतो की ती थायरॉइडची गोळी तुमच्यापेक्षा तुमच्या बाळाला जास्त आवश्यक आहे, कारण बाळ बनत असतं त्याचं थायरॉइड ग्लँड बनलेलं नाही आहे आणि त्या बाळ तुमच्या हॉर्मोनवर कम्प्लिटली डिपेंडंट असतं, तर त्या बाळाच्या ब्रेनच्या ग्रोथसाठी ती थायरॉइडची गोळी आवश्यक असते. तर ती गोळी तुमच्यासाठी आवश्यकता आहेच पण तुमच्या बाळासाठी खूप जास्त आवश्यक आहे, त्याच्यामुळे थायरॉइडची गोळी प्रेग्नन्सीमध्ये अवॉइड करू नका. थायरॉइडच्या गोळ्या रेग्युलर घ्यायच्या, डोसेस डेफिनेटली डॉक्टरांकडनं आपले ऍडजस्ट करून घ्यायचे.
1: हा डॉक्टर, बऱ्याचदा बऱ्याच लोकांना असं वाटतं की थायरॉइडची गोळी एकदा सुरू झाली की ती त्याचा पॉवर वाढतच जातो, तो कमी होऊ शकत नाही, असं काही असतं का?
0: थायरॉइड, आता मी जसं म्हटलं, थायरॉइड कधी कधी टेम्पररी पण वाढतं, 10-15% व्यक्तींमध्ये तो टेम्पररी वाढतो. अशा व्यक्तींमध्ये थायरॉइडची गोळी बंद होऊन जाते, सामोरं घ्यावी लागत नाही, कारण ते थायरॉइड

0: फंक्शन टेम्पररी कमी झालं असतं, नंतर परत रिकव्हर होऊन जातं. पण ज्यांचं परमनंट हायपोथायरॉइडिझम आहे त्यांना गोळ्या नियमित घ्याव्या लागतात आणि जीवनभर घ्याव्या लागतात. आता गोळीचा डोस कधी कमी होऊ शकतो, कधी जास्त होऊ शकतो. गोळीचा डोस मुख्यतः दोन गोष्टींवर डिपेंड करतो, एक तुमचं वेट, बॉडी वेट, आणि दुसरं TSH. तर बॉडी वेट समजा तुम्ही 60 kg वेटचे आहात तर तुमच्या 1.6 टाइम्स तुम्हाला डोस घ्यावा लागतो. तर 60 × 1.6 म्हणजे तुमचा 100 डोस येईल. कुणी व्यक्ती 50 असेल त्यांचा डोस 75 येईल, 30 kg असेल तर 50 येईल. म्हणजे तो तुमच्या वेटनुसार तो डोस व्हॅरी करतो. दुसरं, काही लोकांना कमी डोस लागतो, काही लोकांना जास्त डोस लागतो. कारण थायरॉइडचं जे फंक्शन असतं ते पूर्णपणे एका वेळेस बंद होत नाही, ते ग्रॅज्युअली कमी होत जातं. तर इनिशियली थायरॉइडचं काम 25% कमी झालं असेल समजा, 75% काम करताय, तुम्हाला डोस कमी लागतो. पण ग्रॅज्युअली त्या थायरॉइडचं फंक्शन कमी कमी होत जातं आणि त्याच्यामुळे मग तुमचा गोळीचा डोस वाढत जातो. जो अल्टिमेट डोस असतो थायरॉइडचा तो 1.6 टाइम्स ऑफ युअर वेट आहे. तर काही व्यक्तींना स्टार्टिंगला तुम्हाला 25 गोळी लागू शकते, पण जसं जसं थायरॉइडचं फंक्शन कमी होत जातं मग तो वेटनुसार डोस वाढत जातो.
1: आहाराचं काही महत्व असतं
0: थायरॉइडमध्ये? आहार महत्वाचा म्हणजे असं बरेच त्याच्याबद्दल मिथ्स आहेत. म्हणजे पत्ता गोबी खाऊ नका किंवा सोयाबीन घेऊ नका, असे खूप सारे मिथ्स थायरॉइडबद्दल सांगितले जातात आणि ते पहिले गाईडलाईन्समध्ये पण होते. पण जर हायपोथायरॉइडिझम आहे आणि तुम्ही पत्ता गोबी खूप रेग्युलर, कॅबेज तुम्ही रेग्युलर घेताय किंवा सोयाबीन रेग्युलर खाताय, म्हणजे डेली बेसिसवर खात असाल तर त्याचा काही इम्पॅक्ट होईल. आपण हार्डली एखाद्या वेळेस वीकली वन्स घेतो तर त्याचा काही इम्पॅक्ट होत नाही, तुम्ही सगळं घेऊ शकता. आणि ज्यांना खूप फ्रँक हायपोथायरॉइडिझम आहे ते थायरॉइड फंक्शन ऑलरेडी डिरेंज झालेलं आहे, तुम्ही कॅबेज घेतले आणि सोयाबीननी त्यातला काही थायरॉइडमध्ये फंक्शन पडलं नाही तर असं खूप फरक इम्पॅक्ट पडत नाही. सगळ्यात महत्वाचं एकच सांगेन की आयोडाईज सॉल्ट तुम्ही वापरा, जेणेकरून तुमचं थायरॉइड फंक्शन प्रॉपर वर्क राहील. बाकी अदरवाईज असं खूप वेगळं प्रिकॉशन घ्यायची गरज नाही.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.
1: डॉक्टर सरते शेवटी, आमचे जे श्रोता आजचा कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय मार्गदर्शन कराल?
0: थायरॉइडचे आजार खूप साधे आजार असतात पण ते तेवढेच महत्वाचे पण आहेत. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट बॉडी मेटाबॉलिझम, तुमच्या ग्रोथवर, तुमच्या ब्रेन फंक्शनवर होतो. त्याच्यामुळे थायरॉइडच्या आजारांना इग्नोर करू नका. थायरॉइडचं फंक्शन रेग्युलर चेक करत राहा. ज्यांना थायरॉइडचा आजार आहे त्यांना, आणि ज्यांना नाही आहे त्यांनी तरी 2-3 वर्षातून एकदा, पर्टिक्युलरली जर फॅमिली हिस्ट्री असेल तर त्यांनी चेक करत राहायला पाहिजे. थायरॉइडच्या गोळ्या अगदी सेफ असतात, त्या तुम्ही जर तुमच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने प्रॉपर घेतल्या तर त्याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही. फक्त रेग्युलर मेडिसिन घेणं, जेणेकरून तुमचं थायरॉइड फंक्शन नॉर्मल राहील आणि तुम्हाला होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स पासून तुम्हाला तुमचा स्वतःचा बचाव करता येईल.
1: डॉक्टर जयंत केळवदे, आपण इथे आलात आणि थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि उपचार याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: नमस्कार. श्रोते हो, हा होता मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम. आजचा आपला विषय होता थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि उपचार. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध एन्डोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर जयंत केळवदे यांनी. तेव्हा मी वैदेही चौरे डॉक्टर जयंत केळवदे यांच्यासह घेते आपली रजा. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.

FM 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. नाट्यसंगीताचा कार्यक्रम सादर करीत आहोत नाट्यरंग. कार्यक्रमाच्या प्रारंभी धाडीला

रामती नाही का वनी या नाटकातील पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील राजा बढे यांची पदरचना ऐकवित आहोत. संगीत स्वतः जितेंद्र अभिषेकी यांचंच आहे.

कार्यक्रमात यानंतर संगीत मानापमान या नाटकातील पंडित प्रभुदेव सरकार यांच्या आवाजातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना.

कट्यार काळसात घुसली. ऐकूया या नाटकातील पुरुषोत्तम दारव्हेकर यांची ही पदरचना. भार्गवराम आचरेकर यांच्या स्वरात, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

नाट्यरंग कार्यक्रमात यानंतर बालगंधर्व यांनी गायलेली गोविंद बल्लाळ देवल यांची ही पदरचना. नाटकाचं नाव आहे संगीत शारदा.

नाट्यरंग कार्यक्रमातली यानंतरची प्रस्तुती आहे शाह शिवाजी या नाटकातल्या पदाची. गायक स्वर आहे पंडित अनंत दामले यांचा आणि संगीत नियोजक आहेत अण्णासाहेब टिपणीस.

आणि आता कार्यक्रमाच्या शेवटी साध्वी मीराबाई या नाटकातील हिराबाई बडोदेकर यांनी गायलेलं एस ए शुक्ला यांचं हे पद.

0: पद रचनेबरोबरच नाट्यरंग हा कार्यक्रम आता संपवित आहोत. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहित करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211

0: 48 आमचे लँडलाईन नंबर्स 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
1: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. जितेंद्र घोडके सराफ पुणे. आइए प्रस्तुत है कार्यक्रम मिश्र संगीत. कार्यक्रम का आगाज हम कर रहे हैं सावनीत सिंह की आवाज में ये गीत से.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: विश्व संगीत कार्यक्रम में आइए अब सुनते हैं कुमार विशु की आवाज में सुनील भटनागर का लिखा तथा संगीत दिया हुआ यह गीत.

0: इस गीत के साथ ही मिश्र संगीत का यह प्रोग्राम अब समाप्त होता है। एफएम बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 10:58 होत आहेत। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतील। बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकन परराष्ट्र मंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले। त्यांनी कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश अशी आपली ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम देश होणार आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं। महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत। व्यापार उद्योग आणि सीईपीए अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसह डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ञांचं प्रशिक्षण महत्वाचं असल्याचं सांगितलं। नवी दिल्लीत आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते। गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय। आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्र हुडकून काढलीत। ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत कंपनी 10 आणि अन्य दलमच्या 5 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं। चौकशीदरम्यान त्यांनी बिनागुंडाच्या जंगलात स्फोटकं लपवून ठेवली असून तिथे शस्त्र तयार केली जात होती अशी माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी बिनागुंडाच्या जंगलात शोध घेतला असता मोठ्या प्रमाणावर स्फोटकं शस्त्र आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष समर कॅम्पचा काल उत्साहात समारोप झाला। जिल्ह्यातील 12 आदिवासी शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेत विविध कौशल्यांचं प्रशिक्षण घेतलं। 1 महिनाभर चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी योगा, संगीत, तायकोंडो, पेंटिंग, क्राफ्ट स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन तसंच आत्मनिर्भरतेचे धडे घेतले। समारोपात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। उन्हाचा तडाखा कायम राहणार असून विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकाल। नमस्कार।
0: विविध भारती का ये नागपूर केंद्र आहे। प्रस्तुत आहे कार्यक्रम मधुमालती।

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मधुमालती इस कार्यक्रम में आइए आप सुनिए आनंद बख्शी ने लिखी एक कव्वाली. कल्याण जी आनंद जी के संगीत निर्देशन में इसे गाया है मोहम्मद रफी तथा साथियों ने. फिल्म है अमर अकबर एंथोनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतो अब सुनिए द बर्निंग ट्रेन. इस फिल्म से मोहम्मद रफी, आशा भोसले और साथियों ने गाई हुई एक बेहतरीन कवाली. इसे लिखा है साहिर ने और संगीत दिया है आर डी बर्मन ने.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कार्यक्रम के अंत में आइए सुनते हैं फिल्म निकाह से ये कवाली. इसे लिखा है हसन कमाल ने और संगीत से सवारा है

0: इसी के साथ ही आज का मधुमालती प्रोग्राम अब समाप्त होता है। विविध भारती सह नागपुर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यातील मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करणं म्हणजे फक्त आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्रित पाऊल आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते मुंबईत बोलत होते। राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वीच्या परीक्षेच्या निकालानंतर उद्या सोमवारपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, प्रमाणपत्र आणि इतर शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येईल, असं मंडळानं कळवलंय। इबोला प्रभावित देशांमधली बदलती परिस्थिती आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान इथे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय। अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊसजवळ शनिवारी रात्री उशिरा अचानक झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली। माध्यमांच्या अहवालानुसार व्हाईट हाऊस परिसरात सुमारे 30 गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला। हा परिसर आयझेनहॉवर कार्यालयीन इमारतीजवळ आहे। सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनीही गोळीबार केला, ज्यामध्ये संशयित हल्लेखोर मृत्यूमुखी पडल्याचं वृत्त आहे। पाकिस्तानच्या क्वेटा शहरात रेल्वेगाडीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 23 जण ठार झालेत। या भीषण स्फोटात 53 लोक जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान कोणत्याही संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही। भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्याच्या कोदुर्लीच्या जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केलं। हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यांदेखत घडला। संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट कायम असून पुढील 3 दिवसांसाठी चंद्रपूर, वर्धा आणि अमरावतीमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। उर्वरित विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काल चंद्रपुरात सर्वाधिक म्हणजे 46.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:58 ऐकू शकाल। नमस्कार।
0: विविध भारती का ये नागपुर केंद्र है। दोपहर के 12 बजना चाहते कुछ ही पलों में दिल्ली केंद्र से हिंदी समाचार हम अनुप्रसारित करेंगे। कृपया प्रतीक्षा कीजिए।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नए अवसर छोड़ता रहे तो वो जिंदगी में आगे नहीं बढ़ सकता. याद रहे, सफलता, आत्मविश्वास और बड़े सपने हमेशा कंफर्ट जोन के बाहर मिलते हैं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावती मार्गावरील निमजी गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्सचं मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेला घेराव घालण्याचा दलित संघटनांचा इशारा. आणि येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट कायम. आता सविस्तर बातम्या. नागपूर आणि गडचिरोली हे ग्रोथ मॅग्नेट म्हणून पुढे येत असून राज्याच्या औद्योगिक पोर्टफोलिओ विस्तारत असताना लॉजिस्टिक क्षेत्र अधिक सक्षम आणि उन्नत होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अमरावती मार्गावरील निमजी गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचं उद्घाटन त्यांच्या आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते.
1: अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची फॅसिलिटी तयार झालेली आहे. 100 पेक्षा जास्त एकरावर हे काम यांनी केलेलं आहे आणि यामुळे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये लॉजिस्टिक्स मध्ये मॅन्युफॅक्चरिंग मध्ये खूप मोठा फायदा नागपूरला होणार आहे. आज आपण जर बघितलं तर गेल्या काही काळात आपण जी लॉजिस्टिक्स पॉलिसी तयार केली त्यामुळे नागपूर हे देशातलं एक लॉजिस्टिक हब होत आहे. मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक पार्क तयार होत आहेत आणि यामुळे लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी होणार आहे. आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचं असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे. तेच काम आज आपण या माध्यमातून करतोय.
0: अमरावती महामार्ग आता 6 पदरी होत असून अमरावती रोडवरील या लॉजिस्टिक पार्कमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग तसंच फास्ट चार्जिंग स्टेशन उभारावेत असा सल्ला यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. सिंधी इथं ड्रायपोर्ट उपलब्ध असल्यानं कोणतंही माल परदेशात पाठवणे शक्य होणार असल्याचंही त्यांनी पुनरुच्चार केला. या कार्यक्रमाला आमदार परिणय फुके, आमदार आशिष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार एका वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवा स्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारासाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालच्या कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालच्या वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायत राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनी कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 2026 पोटनिवडणुकीसाठी स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ नागपूरबाबत प्रारूप मतदार यादी आणि मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, तहसील कार्यालय इत्यादी सर्व पदनिर्देशित स्थानांवर उपलब्ध आहे. ज्यांना मतदार यादी किंवा मतदान केंद्राच्या यादीमध्ये दावे किंवा हरकती घ्यायच्या असतील त्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसांच्या आत म्हणजेच 28 मेपर्यंत कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात ती सादर करावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्यानं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान आफ्रिकेत वेगानं पसरणाऱ्या इबोलाच्या सार्वजनिक आरोग्य आणीबाणीचा सामना करण्यासाठी मानवतावादी मदतीचा भाग म्हणून भारत सरकारनं आज वैद्यकीय साहित्य आणि संरक्षक उपकरणांचा पहिला साठा पाठवला. ही मदत आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन इथं पाठवण्यात आली आहे. होमुर्झची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबर वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणला असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिके

0: बरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात बार्टीकडे 80,000 लोकांनी आपली मतं नोंदवली असून बहुसंख्य लोकांनी याला विरोध दर्शवला आहे असं अनुसूचित जाती उपवर्गीकरण पुनर्विलोकन समितीचे राहुल डांबाळे यांनी सांगितलं. वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेला घेराव घातला जाईल असा इशारा त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. 30 जूनला हे आंदोलन केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी राज्यभर बैठका सुरू असल्याचं डांबाळे यांनी सांगितलं. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच तिवसा तालुक्यातील विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 35,000 रुपयांची आर्थिक मदत विमा कंपनीमार्फत तातडीनं देण्यात यावी तसंच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न प्रदान करावा या दोन मागण्यांसाठी शेतकरी आणि गुरुदेव भक्तांसह 5 जूनपासून तिवसा तहसील परिसरात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांनी दिला आहे. मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतकरी नेत्यांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील 1,85,560 शेतकऱ्यांनी सुमारे 8.90 कोटी रुपये प्रीमियम भरून पीक विमा घेतला होता. याशिवाय राज्य आणि केंद्र शासनाकडून प्रत्येकी 2.12 कोटी रुपयांचा हिस्सा जमा करण्यात आला. मात्र नुकसान झाल्यानंतर जिल्ह्यातील केवळ 9,342 शेतकऱ्यांना सुमारे 1.50 कोटी रुपयांचा परतावा मंजूर करण्यात आल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय चिंतनाबरोबरच पक्षाच्या संघटनात्मक शक्तीचा प्राधान्यानं विचार करायचा आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षहितासाठी समर्पित भावनेतून काम केलं पाहिजे असं आवाहन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं. चंद्रपूर जिल्ह्यातील वल्नी बोर्डा इथं पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हा प्रशिक्षण अभियानाअंतर्गत आयोजित पदाधिकारी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास ते संबोधित करत होते. निलावार फार्म इथं आज हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. हवामान. येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच अकोला नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात देखील 26 तारखेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुलडाणा वाशिम हे जिल्हे वगळता इतर सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णतामान कायम राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे. एप्रिल महिन्यापासून अमरावती जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटा वाहत असून जिल्ह्यात उष्माघात सदृश 15 रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला असून काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा पपई केळीच्या फळबागांना या पावसाचा फटका बसला आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरविंदर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा आपलं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीने उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं हे 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सायंकाळी 7:30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमरावती मार्गावरील निमजी गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिकचं मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेला घेराव घालण्याचा दलित संघटनांचा इशारा आणि येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट कायम. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

100.6 MHz आकाशवाणी नागपूरचे विविध भारती केंद्र आहे. श्रोते, सायंकाळचे 6:15 20 सेकंद झालेत. सादर करीत आहोत मराठी.

शोध कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत प्रीत शिकवा मला या चित्रपटातील आशा भोसले आणि ललिता डावजेकर यांच्या युगल स्वरात ग.दि. माडगूळकरांची गीत रचना, स्वरसाज दत्ता डावजेकर यांचा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमात आता वेळ झाली एक अल्पसा विराम घ्यायची.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतो, आता ऐका हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. सोमवार दिनांक 25 मे 2026 ला सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जैत्र जैत या चित्रपटातील नाधू महानोर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

राम लक्ष्मण यांच्या संगीतात सजलेली बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातील राजेश मुजुमदार यांची गीतरचना आपण ऐकलीत उषा मंगेशकर यांच्या स्वरात. श्रोते, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमात आता ऐकवित आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात अनंत जाधव यांची गीतरचना. संगीतकार राम लक्ष्मण.

कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सुधीर मोघे यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं.

अनुराधा पोडवाल, श्रीधर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शिरीष गोपाल देशपांडे यांचं गीत ऐकलं. या गीताला स्वरबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. श्रोतो, या गीताबरोबरच सांजारा मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम FM बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून सादर करण्यात आला.

सुगम संगीत हृदयस्थ भावनांचा तरल आविष्कार ऐका आकाशवाणी नागपूर.

0: सुगम गायन, स्थानिक कलाकारांची गोड गाणी, कधी भावगीत तर कधी भक्तिगीत, स्वरांची बरसात, फक्त आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत रहा आकाशवाणी नागपूर।
1: श्रोते आता ऐका हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन। सोमवार दिनांक 25 मे 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

0: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712-254-8271.
1: FM 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचे विविध भारती केंद्र आहे. 6:58 झाली आहेत. श्रोते प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
2: आकाशवाणी नागपूर, संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज खर्च केले, तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्र हुडकून काढली आहेत. पोलिसांनी बिना गुंडाच्या जंगलात शोध घेतला असता त्यांना मोठ्या प्रमाणात स्फोटकं, शस्त्र आणि अन्न साहित्य आढळून आलं. पोलिसांनी ते तिथेच नष्ट केलं. आज पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील रेल्वे मार्गावर झालेल्या स्फोटात 30 जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. हा स्फोट राजधानी क्वेटा येथील चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ झाला. या स्फोटामुळे एका ट्रेनचं किरकोळ नुकसान झालं आणि जवळच पार्क केलेल्या 10 इतर वाहनांचंही नुकसान झालं. रशियानं काल रात्रभर युक्रेनवर जोरदार हल्ले करत हायपरसॉनिक अरेशनिकसह 4 प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला. मॉस्कोकडून रशियातील नागरी ठिकाणांवर कीवनं केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं मॉस्कोनं सांगितलं आहे. येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात देखील 26 तारखेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.
1: FM 106.6 MHz आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. श्रोता, कुछ ही पलों में मुंबई केंद्र से सुनेंगे प्रोग्राम विशेष जयमाला, सैनिकों की शौर्य गाथा. प्रोग्राम के लिए कीजिए कुछ पल का इंतजार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: श्रोता, इस गीत के साथ ही संपन्न हुआ प्रोग्राम चित्रलोक, जिसे आप सुन रहे थे हमारे मुंबई केंद्र से। FM 100.6 MHz और आकाशवाणी नागपूर से ही विविध भारती केंद्र 8:42 होत आहेत। श्रोते हो, प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर आणि गडचिरोली हे ग्रोथ मॅग्नेट म्हणून पुढे येत असून राज्याचा औद्योगिक पोर्टफोलिओ विस्तारत असताना लॉजिस्टिक क्षेत्र अधिक सक्षम आणि उन्नत होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। अमरावती मार्गावरील निमजी गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते। राज्यात मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत क्षेत्ररस्ते मोकळे करून ते बारमाही करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे आता अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। आज पाणंद रस्त्यांची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। पुढील 5 वर्षात राज्यातील सर्व क्षेत्ररस्ते बारमाही करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्यातर्फे 26 मे ते 5 जून 2026 या कालावधीत केंद्राच्या परिसरात दररोज सायंकाळी 4 वाजता सान्निध्य व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे। या व्याख्यानमालेत देशभरातील नामवंत ज्येष्ठ कथ्थक गुरूंची व्याख्यानं होतील, सोबतच लोकगायन कार्यक्रमही सादर केले जातील। या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि गुरु पद्मश्री शोभना नारायण यांच्या हस्ते होईल। आज ब्रह्मपुरी इथं सगळ्यात जास्त 47.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली। त्यापाठोपाठ अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि नागपूर इथं 45 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं। येत्या 26 तारखेपर्यंत अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट, तर अकोला, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इथं झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला। स्पर्धेतला दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं सुरु आहे। कोलकाता संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्ली संघाच्या 12व्या षटकात 2 गडी बाद 125 धावा झाल्या होत्या। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोता प्रस्तुत है प्रोग्राम बेला के फूल. प्रोग्राम की शुरुआत में सुनवा रहे फिल्म सगाई से मोहम्मद रफी का गाया राजेंद्र कृष्ण का गीत जिसे स्वरबद्ध किया है रवि ने.